0: മഴ ഇങ്ങ് എത്തി. ഇനിയിപ്പോ മൺസൂണിലേക്കുള്ള പർച്ചേസ് പ്ലാൻസ് ഒക്കെ നോക്കണ്ടേ? ഈ മഴയത്ത് എല്ലാ ഷോപ്പുകളും ഇങ്ങനെ മാറി മാറി കയറി ഇറങ്ങാൻ പറ്റുമോ?
1: വേണ്ടല്ലോ ലുലു, മൺസൂൺ സേവേഴ്സ് എത്തിയിരിക്കല്ലേ. ഉപ്പ് തൊട്ട് കർപ്പൂരം വരെ അവിടെ സെറ്റ് അല്ലേ. ഈ മൺസൂണിലേക്കുള്ള എല്ലാ ഐറ്റംസും ഒരു കുടക്കീഴിൽ. ഹൈപ്പർ മാർക്കറ്റ്, ഫാഷൻ, ഗാർമെന്റ്സ്, ഇലക്ട്രോണിക്സ്, അങ്ങനെ എല്ലാം. അതും മികച്ച ഓഫറുകളിൽ. അപ്പൊ വന്നാട്ടെ ലുലു ഡെയിലി ഡ്രീം സ്മോൾ കൊട്ടിയം.
2: കമ്മ്യൂണിറ്റി റേഡിയോ ബെൻസിഗറിൽ ശ്രോതാക്കൾക്കായി തത്സമയ ഫോണിൻ പ്രോഗ്രാം ഫൺ ഫ്യൂഷൻ. ഒറ്റ ചോദ്യം, 7 സെക്കൻഡിൽ ഉത്തരം പറയാൻ നിങ്ങൾ റെഡിയാണോ? എങ്കിൽ വിളിക്കൂ ഫൺ ഫ്യൂഷനിലേക്ക് തിങ്കളാഴ്ച രാവിലെ 11:15 മുതൽ. രസകരമായ ചോദ്യങ്ങളുമായി രേഷ്മ. വിളിക്കേണ്ട നമ്പർ 0474-293-1111.
3: दिल की आवाज में आपका फिर से स्वागत. और शायद कॉलर आ गया है. हेलो, दिल की आवाज में स्वागत.
4: अरे शायनी जी, बहुत नमस्कार. नमस्कार.
3: नमस्ते जी, कैसे हो?
4: अब मैं तो बहुत बढ़िया हूँ. मैं बहुत खुशी में है और दुखी में है. सब दुनिया के एक मामला तो है ना.
3: जी जी.
4: जिंदगी एक अलग मोड पे जा रहा है. वो हर मौसम बदलते रहता है ना. जिंदगी बोले तो जैसा हम जैसा सोचता वैसा नहीं है, मगर तो भी हम बहुत खुशी है. कोई खुशी से यानी कि कोई खुशी से कम नहीं हम. नया एक सिनेमा का नाम है.
3: अच्छा जी.
4: हम किसी से कम नहीं, मगर एक नया सिनेमा हम बनाएगा. हम कोई खुशी से कम नहीं.
3: अच्छा जी.
4: वो हमारा जिंदगी में है ना, हर इंसान का जिंदगी में ये सब होते जाता है. बहुत मौसम बदलता है, जैसा है कि हर चीज बदलते जा रहा है ना भाई साहब.
3: जी जी जी.
4: हर चीज, जमाना बहुत बदल रहा है, इंसान भी बहुत बदल रहा है, और सरकार भी बदलते जा रहा है. वो बहुत खुशी की बात है. क्योंकि वो तो जमाना में हर मौसम जैसा बारिश आता है, धूप आता है और बर्फ गिरता है. ये सब ये जमाने की क्या बोलता है, एक तरीका है. ये सब होना बहुत जरूरी भी है. मैं एक गाना पूछा है.
3: कौन सा गाना चाहिए?
4: मैं गाना जो पूछा बहुत सच्चाई का बात है. मेरे जीवन साथी प्यार किए जा, जवानी दीवानी खूबसूरत सिद्धि पड़ोस सत्यम शिवम सुंदरम. तेरे जीवन साथी प्यार किए जा. ये गाना हम पूछा.
3: ओके जी. तो ये प्यार से गाना हम जरूर लगा देंगे और दिल की आवाज में बुलाने के लिए शुक्रिया. बुलाते रहिएगा.